kitum number panga palile pathum hai pythagoran triplet atia he theorem zom sukdik anya right triangle side sei takchu fit nga chun lo si ta in la adang panhi hai chu fit li le fit thum tina ni nga ta panga voini e pun tir chun som ni panga nya chu ang bokin pali voini e pun tir chun som paru chun pathum voini pun tir khom paku ani no ka som paruk le paku bel chu som ni panga ani nok charlein hi number pathum hi tangkai takin e mang thei dingani ban e sung amani e pun tum akhan fitli anhuya in thok in khia in chik chun banbula in thok hnui ru la fit thum lak no ka in chik chun hmolhlun tak fit nga sei tanga amor ve ve in e in chik point pan hi hai in tok tir chatin na chu chun e ban phun chu angirin ding chat 90 degree aniti e ching tang thei dingane cement ban nilo thing amani thing tui dam thing at dam a punding anilam chun hi hi formula arem chang nok bik zula asan chu angle amani pulum hmanga anuya 90 degree a lak elchun alo koi thaya abul ting alo koi do lem chun a ban phun chu an on de ding ane pythagoras theorem mang hin hi bui nai a sukre thai ding ane in bana kher no khom aling le mundang dang degree 90 hi num na ta phata a lak thaya ए मंग थे दिङनि फिट खेरङाय लविन इन्चि सेन्टिमिटर ले युनिट दंखम मंग थे वङनि टी सेप थिंग इन जम न दिङ दाम थिंग टॉक मिस्ट्री हाय कम इन एंगल इन दिक लाक न दिङ इन पाइथागोरियन ट्रिपलेट हि मंग ट्रंका इन ला ऑल सम तकिन मंग रदंग मंगाय लविन ए थो थे दिङनि चुन अपन हि ना दिङ इन एरिया ले वॉल्यूम मिस्ट्री थन खत चुन ठेका ए लाक ए लका कॉन्ट्रैक्ट इन सिने थो लका a synthosat suit ding in area le volume a hit ching a poimo tak sat en tirna ding in septic egg in khurding a chawa killine a syrin rule rectangle da maloni talaka adung fit som a khang fit nga an thuk ting fit rate a tlang puin hing egg in khurding le welding chaw chang hin fita red in cement ane tu hail ein bi khlaka hi hi thil thatak le rem chang tak ani laizing in ए मेथ्री न अलो जाउ रखनो अनिचिन असिन थो तु ए दोंग थे खतने हिले हि अनि एल थे ने सिन ए थो न मसका ए लोक बक्सिया तु ता तुम चो ए चनोक लोइसी ए ति लखा कुत सिन थो हाय हिन अले लुंग मि जिले ए सिन थो न दिंग रेम चांग नो न हाय क्लियर जिंग पुमिन वॉल्यूम अपील ए चो दोक दिंग तिना आंगा हिसाब इन रेड सिम नेम लख दिंग अलो निया रोंगना लमनि bangzut anga square feet anga red in sakchi ni kherno ne entirna he langaite septic egg in khur a chauding a ti tang khan rectangular pit sa phai chun cuboid anung ti ta volume of cuboid chu apil ilak tok ding za ti na ani ela formula e hmang chun volume of cuboid chu length into breadth into height adung le akhang le an thuk zong a pun tir ding ti na nia chu somle pangale parit kha eng puntir chun 400 feet cube zali cubic feet eunta hui chawa contract sin tho hai chun square feet a cheng chu za ti nek chun feet cube a cheng chu za tilamin la rem chang lem ding ani a hilahi helu tin thuk matin la kut sin tho tu pakhatin wel tui khur ding reta naya feet a cheng sang khat feet som hi chan chune ka in thuk chu feet khat pa ya zathumin asuk pungding lonita sin hengai tu vuchun athalein andikhle ania amiro chu fit somni chana tuihnar alo umela edit tok da maloni chon paisa ai muding po chu cheng simi aniela somni le sangkhat ayang puntir chon amiro chu mathematics ta ka ayang su chun volume of cylinder chu pi r square ania pi chu somni panhi pasaria sem ania chu chu aza chu pathum point pakhat pali ania chum ji chu a wel chokha ehang puntir wang chun jasari som ruk paku le point thum cubic feet ania are thi feet cube pa cheng som thum dam elo ti ni sin e hu za ding chu jasari som sari vel in lola ta in la som nin ehang puntir chun cheng si sang thum zakhat ani pha ka He is up done.